साथियों, ही गीत गायो हो महेश चंदर ए सरोज रामचंदानी। हाँ, अग्या वधंदे अज जी बी जान पास विश्व जनसंख्या दिवस। यो एक अड़ो ढी या कार्यक्रम आहे जेको हर साल 11 जुलाई ते मनायो वेंदो आहे। इन जो मूल उद्देश्य जनसंख्या

अमलदार थींदे त आला दर्जे जो अमलदार थींदे ऐं जे लेखक जो यार थींदे तवेली पाई पाई लाला चार थींदे वरी जे शराबीअ जो

अमलदार थींदे त आला दर्जे जो अमलदार थींदे ऐं जे लेखक जो यार थींदे त वेली पाई पाई।